0: aktive FM, nur die Ecke Megahertz.
1: Viral Vibe. Viral Vibe. ದೆಂಗಳಕಡೆ ಬಲಾಲನಿ ಇಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ರಿಮಿಕ್ಸ್ ಗೆ ಫೋರಿ ಕದಕಮು ಕುಡಕೋ ದುರಜ್ಜಿಲ ವರ ಫುಂ ಇಹುಸಾಸ್ತಕಿಂ ಇವಿಗೆಂದ ಮಡುಮ್ಯಾತಿರಿಲವೇಕ ದೆಹಾಸ್ ಹವನಾಹರು ಕೈಲಾಶ್ ಕೇರ ನೆರುನು ಏನಾಗೆ ಫುರತಮ ಆಲ್ಬಮ್ ಕೈಲಾಸಾಗ ಹಿಮನಾಫವಾ ತೇರಿ ದೀವಾಣಿಯಕಿ ಇಂಡಿ ಪಾಪ್ ಮ್ಯೂಸಿಕ ಮುಳಿನ್ ತಫಾತು ಅಡೆ ತಾರಫ್ ಕೊತಿಲ್ಲವೇ ಮಿಲವ ಹುಷಾಳಾದಿನಿ ಕೈಲಾಶ್ ಕೇರ ಏನಾಗೆ ಬೇಂಡ್ ಗೆ ಮೆಂಬರುಂ ಕಮವ್ವ ಪರೇಶ್ ಅದಿ ನರೇಶ್ ಕಾಮತ್ ಲವಾಗೆ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಉಫೆದಿಗೆಂಗೈ ಸೂಫಿ ಅಸ್ಸೊತಕ ಸಾಫ್ಟ್ ರಾಕ್ ಅದೆ ಫಂಕ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಎಕ್ಕೊಲ್ಲಾಗೆಂಗ್ ಮಿಲವಾಗೆ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಉಂ ಎಕಣಿವೆಸ್ ಮಿ ತಫಾತು ಗುಳುಂ ಇವಿಗೆಂದೆ ಎಗೊತೂನ್ ದೋಲಕ್ಕಾಯಿ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಅದಿ ಈರಾನ್ಗೆ ಸಿತಾರುಫದ ಸಗಾಫಿ ಸಾಮಾನು ತವಣಿ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಗಿಟಾಯ ಗುಳುವ ಲಫ ಅದಿ ಹಮ ಎಯಾಯಕು ಕೈಲಾಶ್ ಕೇರ್ಗೆ ತಫಾತು ಅಡಕೀವೆಸ್ ಮಿಲವ ಎಹಾ ವೈರಲ್ ವುಂಗೆ ಸಬಬು ತೇರಿ ದೀವಾಣಿಗೆ ಹಗೀಗಿ ಅಸರು ಗುಳಿಫವಣಿ ಏಗೆ ಮಾನಾಗೆ ಫುಮ್ಮಿನ ರೂಹಾಣಿ ಲೋಯ್ಬಾ ಅಮಿಲ ನಫ್ಸು ಲೋಯ್ಬಂಗ್ ಎಕ್ಕೊ ದೂಕೊಲ್ಲುಂಗೆ ಮಚ್ಚ ಬಿನಾ ಕೊಫವಾ ಮಿ ಲವಾಗಿ ಹುಸಾಸ್ತ ಆದಾಗೆ ಲೋಬಿಗೆ ಪೊಪ್ಲವತಕವ್ವುರೆ ಮಾ ಬುಡ ಅಡುವಹಾ ಮೀಹುಂಗೆ ಹಿತ್ತಕಾ ಗುಳಿಗೆಂದಿಯ ಮಿಲಾವಣಿ ಎಂಟಿವಿ ಚೆನಲ್ ವಿ ಅದಿ ರೇಡಿಯೋ ಚಾರ್ಟೋಗೆ ಎವ್ವನಾಗ ಗ್ಯಾಗಣಕಂ ಅಹರೆಂ ಹಾ ದುವಹುವೆ ವಿಯಫಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಬೊಡು ಕಾಮ್ಯಾಬಿಯಂ ಹೋದಾಫ ಅದಿ ಕೈಲಾಶ್ ಕೆರ್ವಣಿ ಎಮ್ಮೆ ಮೊಳು ಫಿರಿಹಿನ್ ಲವಕಿಯುನ್ ತೆರಿಯಾಗೆ ಫಿಲ್ಮ್ ಫೇರ್ ಅವಾರ್ಡ್ ವೆಸ್ ಹಾಸಿಲ್ ಕೊಫ ಕೈಲಾಶ್ ಗುಣಿಗೊತುಗ ಮಿಲವ ಉಫೆದ್ದುಮಕಿ ಹೀವೆಸ್ ನುಕುರಾಫದ ಅಜಾಬು ಕಮೆ ದೆಹಾಸ್ ಹತರ್ವನಾಹರು ದಿಲ್ಲಿಗೆ ಪ್ರಗತಿ ಮ್ಯಾದಾನುಗೊಯಿಂಗ್ ಏನಾಗೆ ಪ್ರಥಮ ಶೋಗ ಕುರಿನ್ ಲಿಯಫನುವ ಅದಿ ಫಡಿತ ಕೊಫವೆಸ್ನುವ ಲಾಫ್ಸುತಹಕುಂ ಫಡಿತ ಕೊಫವೆಸ್ನುವ ಲಾಫ್ಸುತಹಕುಂ ಏನಾ ಕುಲ್ಯ ಕಲ್ಲವಕಿಯಂ ಫೆಶಿ ಸ್ಟೇಜ್ ಮತೀಗ ಹುರೆ ಪ್ರೀತ್ ಕಿ ಲತ್ ಮೊಹಿ ಏಸಿ ಲಗಿ ಮಿ ಬಸ್ತಕ ಏಗೆ ರಾಗು ಹಿತಂ ಅವಮುಂ ಏಕಂ ಹುಟ್ಟುಂಗೆ ಬದಲುಗ ಏನಾ ಕುರಿಯಗೆಂದಿಯೇ ಏ ರಾಗು ದಿಯ ಮಗುಂ
2: दीवानी तो बहुत मिरेक्युलस गाना है जी। हम एक कॉन्सर्ट कर रहे थे, पहला कॉन्सर्ट, और पहले कॉन्सर्ट में दिल्ली में प्रगति मैदान में राहत फतेह अली खान, शफकत अमानत खान, ये पाकिस्तान के दो बैंड हैं, और इधर से इंडियन ओशन और कैलाश खेर, तब तक कैलाशा निर्मित नहीं हुआ था। तो कैलाश खेर बैठ के गा रहे हैं, हारमोनियम लेके गा रहे हैं, और साथ में नरेश परेश खड़े हैं अंक। तो मैं ऐसे देख देख के आई कॉन्टेक्ट बनाऊं और गाऊं। दिल्ली की ऑडियंस तो है बहुत ही वार्म और बहुत ही कोजी, तो बड़ा सुन रहे हैं, बड़ा अच्छा। उस वक्त मेरा हिट गाना अल्लाह के बंदे है रंगदीनी रिकॉर्ड हो चुका, लेकिन फिर भी मेरी हिम्मत है, मैं किसी नॉर्म्स में गया ही नहीं कि रिलीज भी नहीं हुआ फिर भी ना गाऊं, गाऊंगा भाई, और फिर भी मैं पूरा कॉन्सर्ट करने जा रहा हूँ। देखिए तो कुछ अपने ओरिजिनल भी गा रहा हूँ वहाँ, और किसी को कुछ नहीं पता लेकिन लोग तारीफ कर रहे हैं। अचानक बैठे बैठे मैं ये वहीं पे ये लाइन गाने लगा, प्रीत की लत मोह ऐसी लागी, हो गई मैं मतवारी, बल बल जाऊं अपने पिया को, जाऊं वारी वारी, अरे एरी सखी मैं कासे कहूं, मेरे हृदय उठे उड़ारी। तब वो ये बोला है, और प्रेम प्याला भर भर पीऊं, हारी मैं दिल हारी, तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं, वही चल रहा है ये गाना, एक्सटेम्पोर गाना निर्माण हो रहा है सर। तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं, ऑडियंस सामने है, तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं, तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं। और फिर अच्छा अटका दिया बाबा ने अचानक, तो मैंने वहां हो जी हाँ हाँ जी गा दिया, तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं, हो जी हाँ हाँ जी इज अ फिल इन द ब्लैंक है सर, फिलर है वो, हो गई मैं तेरी दीवानी।
1: मिलावे की अमिल इंडी म्यूजिक के तेरे ने लवे नंबर्स मी के कामयाबी वर मुहिम मुकाम साबित को दिन ए आम बॉलीवुड पॉप स्टाइल मुल तफात म्यूजिक विस बलागनंग इंडिया के अडवे हुन तेरिंग तैयार तिबिकंग बोडते प्रोडक्शन तह कुन उफदा इच्चक वरे बोडा फन्नानु गे हितुन सीधा नुकुन इहुसास तंग एमी हुन बेनु विकंग कैलाश केर गे अडुं तेरी दीवानी गेनस्तिनी ए इहुसास
3: प्रीत की लत मोहे ऐसी लागी

0: නුවදියේක මෙගහර්ට්ස් දිවේ FM අබදුවස් එම්මේ ගාතුක
1: ಮೆಗಡಿಗ ದಿವೆ ಎಫ್ಎಂ ಕುರಿಯಮಿದನಿ ಎಂಎಫ್ಎಸ್ ಶೋ ಫೆಶುಮ ಮಿಚಹಲದಿಲ್ಲವ ತಿಬೆಫ್ನ ಕಮದಿಯಕ ಮಂ ಉಮೇದ್ ಕುರಂ ಎಂಎಫ್ಎಸ್ ಮೆಸೋಸ್ಲಾಗೆ ಶೋತಕುಂ ಅರ್ಮೆ ಮಿಗೆನಿಸ್ತೆನಿ ಮುನಿಫುಯ್ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ದಾಯರಾಗೆ ಎಂಎಫ್ಎಹುಗೆ ಖಬರ ಮಾಲುಮಾತ್ ಎಗತು ಮಿ ಹಫ್ತಾಯ ಬಲಾಲರ್ ಅರ್ಮೆ ಬುರಾಸದಿ ದೋಸ್ ಫೆಶಿ ನುದ ಹೆಂದುಣು ಹೇಲೀರು ಗಿನ ಬೈಕ ಲಿಪಿಗೆ ಮಿದಿಯ ಖಬರು ಇಂಡಿಯಾಗೆ ವೆಟ್ರಿನ್ ಆಕ್ಟರ್ ಅದಿ ಡೈರೆಕ್ಟರ್ ನಾನಾ ಪಟೇಕರ್ ಉಮರುಂ ಹದ್ದಿಯ ಫಸ್ಸಹರುಗ ಮಿ ದುನಿಯ ದೂಕುರಿ ಖಬರಕಿ ಹಮ ಗ್ಯಾಮಸ್ ಎಂಎನ್ ಸಿಸುವಾಲಿ ಖಬರೇ ನಾನಾ ಪಟೇಕ ಮರುವೆಫವಣಿ ಗೋವಾಗ ಬುರಾಸತಿ ದುಹುಗೆ ಫತಿಹುಗೆ ವಗುತೆಗ್ಗ ಖಬರತ ಬುಣಾಗುತುಂ ರೇಗಣ್ಗೆ ವಗುತೆಗ್ಗ ಏನಗ್ಗೆ ರಟ್ಟೆಸಿಕೆ ಕ್ಯಾರೀಗ ಏನಗೆ ಹಾಲು ಎಹಾನಗಳು ನೂಂಕಮ ಬುಣಿಫವೆ ಏಗೆ ಫಹುಂ ಗೋವಾಗೆ ದೋಣಾ ಪೋಲ್ಗ ಹುಣ್ಣ ಏನಗೆ ಗೇ ತೆರೆಂ ಖಬರ್ ಹುಸೆಫವಣಿಕುಂ ಫೆಣಿಕೆಂದಿಯೇ ವಗುತುಂ ವಣಿ ಮಣಿಪಾಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಗೆಂಗೊಸ ಡಾಕ್ಟರುಂ ಗ್ಯಾಗಣಿಕ ಸಾಳಿಸ್ ಫಸ್ಟ್ ಮಿನಿಟ್ ವಂದೆಂ ಏನ ಸಲಾಮೆಕ್ಕುರುವೆತೋ ಮಸೆಕ್ಕೆ ಕುರಿನಮವಿಸ್ ಫತಿಹು ಫಸ್ ಗಡಿ ವಿಹಿ ಎಹಾಕಂ ಹ್ಯಾರುವಣಿ ಏನ ಮರುವೆಫವಾಕಂ ಇಲ್ಲಾನ್ ಕುಫ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮೌಲುಮಾತಿಂಗುತುಂ ಏನ ಮರುವೆಫವಣಿ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಜೆಹಿಗೆ ಗ್ಯಾಗಣಿಕ ಫನ್ಸಾಸ್ವರಕಂ ಅಹರುವಿ ಫಿಲ್ಮಿ ಕೆರಿಯರುಗ ನಾನಾ ಪಟೇಕರುವಣಿ ಹಿಂದಿ ಅದಿ ಮರಾಠಿ ಸಿನಿಮಾಗ ಹದಾನು ಫೊಹೆಲನ್ ದತಿ ಗಿನ ರೋಲ್ ತಗೆ ಕುಳಿದೀಫ ಏನಕ್ಕೆ ಏನಗೆ ತಫಾತು ಅಡಾ ಅದಿ ಸ್ಕ್ರೀನ್ಗೆ ಏನ ದಕ್ಕುವಾದೆ ಮೊಳು ಎಕ್ಟಿನ್ಗೆ ಸಂಭವಂ ಗೌಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಅವಾರ್ಡ್ ತಿಂಫಾರು ಅದಿ ಇಂಡಿಯಾಗೆ ಶರಫೆರಿ ಪದ್ಮಶ್ರೀ ಅವಾರ್ಡ್ವೇಸ್ ಹಾಸಲು ಕುಫವಾ ಫಣ್ಣಾಣಿ ನಾನಾ ಪಟೇಕರ್ ವಕಿ ಉಮಾ ಕುಳಿಗೆ ಇಂಡಿಯಾಗೆ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯಾ ಅದಿ ಫಿಲ್ಮಿ ತಾಯರಾಗೆ ಕಿನ ಅದದಿಗೆ ತರಿಂಗಣ್ಣನಿ ತಾಜಿಯಾ ಫೋಣವು ಮಿಹಾ ಹಿಸಾಬುಂ ನಾನಾ ಪಟೇಕರ್ಗೆ ಫಿಲ್ಮಿ ಹಯಾತಂ ಅಲಿಯಳ್ವಾಲ ಅಳ್ಮೆ ತಯಾರ್ ಕುಫವಾ ಖಾಸ ಪ್ರೊಫೈಲ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಎಮ್ಮಿಗೆ ನಿಸ್ತೇನೆ
2: चिल्ला मत और मेरी बात अच्छी तरह से अपने भेजे उतार ले। तूने मेरी राख मंगवाई थी टीका लगाने के लिए, मैंने तेरे भड़वों की राख भेजी है, पूरे बदन को लगा ले।
3: महाराष्ट्र के मुरूड जंजी राय 1 जनवरी नवारसते फंसा से उफंबी नाना पटेकर के लफत के दोस्त बेत बेगिंदी इंतिहायंग हिद्दति दति हालुग बप्प गजानन पटेकर मम्मा निर्मला पटेकर लिपुनु हैकुदिंग तेरें फस्कुदिंग लफतुग वकिवेदियेरु ನಾನಾ ಬೊಡುವಿ ಏನಗೆ ದೆ ಬೇಬಿಕಮವಾ ಅಶೋಕ್ ಅದಿ ದಿಲೀಪಾಯಕುಗ ಉಮುರುಂ ಎಮ್ಮೆ ತೇರಾಹರುಗ ಬಪ್ಪಗೆ ವಿಯಫಾರಿಗೆ ಬೊಂಬರು ದಬ್ಬೆ ಇಂದಜಿಹುಮಾ ಗುಳಿಗೆಂ ಆಯಿಲಾಗೆ ಜಿಮ್ಮಾತಕಂ ಎಹಿವೆದ್ದಿನುಮ್ಗೆ ಗೊತುಂ ಮಗುಮತೀಗ ಫಿಲ್ಮಿ ಪೋಸ್ಟರ್ ಹರುಕುರುಂಗೆ ಮಸಕಿಂ ಏನ ಫೆಶಿ ಎಮ್ಮ ಸಕ್ಕತುಂ ದುವಾಲಕಲ್ಲಿ ಬೆನಿ ಎಮ್ಮೆ ತಿರೀಸ್ ಫಸ್ಟ್ ರುಪೀಸಾ ಎಂಗಿರುಗೆ ಕೆಉಂ
4: जमाना आ गया।
5: हाँ, तुम्हारा कोई लेटर आया है। लो।
6: मैं जा रहा हूँ सर।
3: कॉमर्शियल आर्ट्स के दायरे में तावलीम हासिल कर मफ़हो नवारसते के है दिहा गहरता होगा। थिएटर ड्रामा तकुं एक्टिंग के तत्रोफिशी नाना आया। फिल्मी दायरे में फुर्सत होल्विकेंदी मशहूर बतला स्मिता पाटिल के यही तरीका आएगा। ಥಿಯೇಟರ್ಗೆ ತೆರೆಂದಿಮಾವೆ ಬತಲಾ ನೀಲಕಂಠಿಯ ನವಾಡ್ಸತೇಕ ಹದ್ದಿಯ ಅವ್ವನಹರು ಕ್ಯಾವಿನಿ ಕುರಿಯರು ಎಹರು ರಿಲೀಸ್ ವಿ ಗಮನ್ನಕಿ ಎನಗೆ ಪುರತಮ ಬಾಲಿವುಡ್ ಫಿಲ್ಮ್
5: ವಂಡರ್ಫುಲ್ ಬಾರಾತ್ ಕಿ ತಯಾರಿ ಕರೋ ಗೋಡಿ ಲೇಕ ಆವ್
7: ಏ ತು ಕ್ಯಾ ಕೈ ಝಾಲ ಕೈ
3: ಮಿ ಕ್ಯಾವಿನ್ಯ ದೆಕು ದಿನ ಲಿಬುನ ನಮವೆಸ್ ಎಮ್ಮೆ ದೋಷಿ ದರಿಫುಳು ದುರುವಾಸ ಉಫಿತುಮುಗ ಹುರಿ ಸಿಹಿ ನುಕುಳದುನ್ ತೆರಿಕಮೆಗೆ ಸಬಬುಂ ಉಮರುಂ ಎಮ್ಮೆ ದೇಹರುಗ ನಿಯಾವುಂ ವೆಗೆಂದಿಯೇ ನಾನಾಗೆ ಮುಳಿ ಹಯಾಯ್ ರೊವ್ವಾಲಿ ಬೊಡು ಹಿತಾಮೇಕ ದೆವಣ ದರಿಫುಳು ಮಲ್ಹಾರ್ ಪಟೇಕರ್ ಮಿಹಾರು ಸನ್ನನಿ ಫಿಲ್ಮಿ ದಾಯರಾಗ ಹರಕಾಯ ತೆರಿಬಮು
8: ಪಿಛ್ಲೆ 43 ವರ್ಷೋಮೆ ಹಮ್ನೆ ದೇಶ್ ಕಿ ಸೀಮಾ ಪರ್ ಸಿರ್ಫ್ 3 ಲಡಾಯಿಯಾಂ ಲಡಿ ಔರ್ ಇನ್ 3 ಲಡಾಯಿಯೋ ಮೇ ವಕ್ತ ಲಗಾತಾ 3 ಮಹೀನೆ ಸಿರ್ಫ್ 3 ಮಹೀನೆ बाकी के 42 साल और 9 महीनों को हम पीस टाइम कहते रहे शांतिकाल क्या इसे हम शांतिकाल कह सकते हैं सर
3: नवारसते का अड्डिहा का आदि नवारसते का नुवदिहा का हर तक की नाना पटेकर के फिल्मी हयात के इमे कामयाब दो स्वर एगोतुं अंकुश आदि सलाम बॉम्बे फॉर द फिल्म तकुं एना द क्वेदिंग फुरी हम आदि वारुगदा एक्टिंग मेगेंदी बेलुन तेरी गेहित तकुं एना एक खास मगा मेल बिगेंदी सबबका ನಾನಾ ಪಟೇಕರ್ ಅಮಿಲ್ಲೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಕೋ ನವಾರ್ಸತೇಕ ನೋದಿಹ ಎವ್ವ ನಹರು ನೆರುನು ಫಿಲ್ಮ್ ಪ್ರಹಾರ ತಯಾರ್ವುಮ್ಗೆ ಗೊತ್ತು ಏನವಣಿ इंडियन आर्मी का तिंग हर के अस्करी तमरीन फुरी हम को इंडियन टेरिटोरियल आर्मी के कैप्टन के मकाम हासिल को एगे फहुं नवार सते का नोदिया हाथरे का क्रांति वीरुं एम एमोल एक्टर के कौमी एवोडेना हो देरु नवार सते का नोदिया हवना हरो नेरुनो अग्नि साक्षी अदि खामोशी यकी एनागे फाग कोल्वे फिल्म तके
9: चल भाई लो ये 100 ग्राम तुम ले लो 100 ग्राम तुम ले लो 100 ग्राम तुम ले लो ऐसा होगा क्या नहीं होता है ना ऐसे वो मेरा अपना दर्द है भाई वो मेरा अपना ही रहेगा ऐसा नहीं होता भाई ऐसा नहीं होता चला कितनी बार ऐसे
3: मी गेतरुं नवार सते का नुव दिहा नुव बना हरु हिंगा दिया खरगिल हंगुरामे गे एमे कुरी सफुगा अस्करी ऑफिसर के गोतु का एना वनी गाँव में खिदमत अदा कोफा दिहास हाथर वना हरु के फिल्म अब तक छप्पन अधि दिहास हैव वना हरु के कॉमेडी फिल्म वेलकम फॉर द उफिदुन तक उन्ना ना वनी मजा रोल था उगे विस एना के मोड़ हुनर दक्को ऐति बेलुं तेरे के मकबूल कंग हो दा फा
10: सुबह से ना एक आलू बिका है ना ही बिका है आधा कांदा है?
11: सुबह से
10: ना एक आलू बिका है
11: ना कोई आलू बिका है
10: ना बिका है आधा कांदा
11: भाई साहब ये किस लाइन में आ गए आप
10: फिल्म लाइन में
11: इन्हीं मैं टिश्यू टिश्यू की बात कर रहा हूँ
3: फन्नी दायरा को दिन अगोरी खिदमत होगे अगु वजन को इंडिया सरकारों दिहास थेर वनहारो एनावनी पद्मश्री शरफ फरवाफा
12: एक्टर तो मैं दिखता ना हूँ हमाल की छिपाने के बावजूद भी आज मुझे ये मिला मैं खुश हूँ आप लोगों में से एक हूं आज तक मुझे ऐसा लगता था कि फिर फिल्म फेयर के अवार्ड खरीदे जाते हैं मुझे मिलने के बाद लगता है नहीं खरीदा जाता
3: अदि एनाग इज्तिमाई खिदमत तक बल आयरो दिहास फनरेग उफेदी नाम फाउंडेशन में देर को विसारण वही गिनतो सोम के सबबुं हाल गजहुनो एतंग हास तंडवरिंगे आइला तकंगेना दीलति एही तरीका में फोर को दिग अंहिनु नीलकंठिया वकिन दिरिउडुन नमवेस नानायकी अबतवेस आइलैंग अलाला मीहे एक्टिनकी एनगे वजीफाइन नमवेस एनगे अडुगहुन जस्पाती तफातु गोता फिल्मी उदिरिहुगा एना दूको दिया हुस्कमकी एहिं एविस वन्नानका फूबेद्देने इच्चेनु सिनमाग तारीहुगा नाने पटे करगे नं अबतवेस रं अकुरुं फेविगें दानी आदागर अय्यतुंगे हुसास्ता तमसिल को दिं हगीकी अडुगे गोतुगा

मी मरियम रिफ्ता रशीद. रिफ्का गैड दिवे ही एफएम. दिवे ही एफएम, दिवे ही नारे.